रामकृष्ण हरी। नात्यातलं गणित समजणं खूपच अवघड असतं, मात्र ते एकदा का समजून घेतलं की नातं निभावणं खूप सोपं होऊन जाते। म्हणजेच काय तर कुठल्याही नात्यामध्ये मीपणा कमी करता आला की आपलेपणा वाढतो आणि हाच आपलेपणा नात्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवतो। कधी अडल्या नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार म्हणा, कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली असते। रामकृष्ण हरी।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरे मध्ये तुमचं स्वागत. आज 27 ऑगस्ट. हा दिवस संगीत, क्रीडा आणि निस्वार्थ भावनेच्या दृष्टीने खूप खास मानला जातो. रोजच्या आयुष्यात आपण प्रत्येक गोष्ट काहीतरी कारण, फायदा किंवा हेतू ठेवूनच करत असतो, पण आजचा दिवस आपल्याला सांगतोय की आयुष्यात काही गोष्टी केल्याशिवाय किंवा कुठल्याही कारणाशिवाय अपेक्षा न ठेवता केवळ आनंदासाठी करा. कोणाला तरी सहज भेटवस्तू द्या, जुन्या मित्राला सहज फोन करा, किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर विनाकारण हसू आणा. जस्ट बिकॉज, जागतिक जस्ट बिकॉज.

यांनी 1920 भारताचं पहिलं अधिकृत पथक स्वतःच्या खर्चाने अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये पाठवलं होतं, ज्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची सुरुवात झाली. आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील आत्मा मानल्या गेलेल्या गायकाचा स्मृतिदिन आणि क्रीडा उद्योग क्षेत्रातील महानायकांची जयंती आहे. 27 ऑगस्ट 1976 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि अथांग भावपूर्ण पार्श्वगायक मुकेश चंद्र माथुर यांचं निधन झालं होतं. आज त्यांच्या निधनाला तब्बल 50 वर्षे पूर्ण होत आहेत. जीना यहां मरना यहां, कभी कभी मेरे दिल में, आवारा हूं, दोस्त दोस्त ना रहा यासारख्या शेकडो अजरामर गाण्यांनी त्यांनी करोडो रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला. राज कपूरजी नेहमी म्हणायचे, मुकेश माझा आत्मा होता. सर दोराबजी टाटा, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, टाटा स्टील व टाटा पॉवरचे संस्थापक आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे पहिले अध्यक्ष सर दोराबजी टाटा यांची आज जयंती. सर डॉन ब्रॅडमन, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज, ज्यांची टेस्ट क्रिकेटमधील 99.94 सरासरी आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही, त्या सर डॉन ब्रॅडमन यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार, सत्य, साधेपणा आणि प्रामाणिक भावनांमधून निर्माण झालेली गोष्ट कधीही जुनी होत नाही. मग ते संगीत असो, कला असो किंवा माणसांशी जोडलेली नाती असो, जी गोष्ट हृदयातून येते ती युगानुयुगे अमर राहते. आणि आजची बोधकथा 1960 गोष्ट आहे. मुंबईतील एका भव्य स्टुडिओमध्ये एका मोठ्या चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. त्या काळातील सर्वात मोठे गायक मुकेशजी तिथं गाणं गाणार होते. स्टुडिओच्या बाहेर एक लहान मुलगा खूप वेळ उभा राहून मुकेशजींना पाहण्याचा प्रयत्न करत होता. रेकॉर्डिंग संपल्यावर मुकेशजी बाहेर आले. त्या मुलाने धावत जाऊन त्यांच्या हातात एक साधी कागदाची चिठ्ठी दिली आणि म्हणाला, मुकेशजी, माझे बाबा तुमचे खूप मोठे चाहते आहेत, पण ते खूप आजारी आहेत हो आणि रुग्णालयात आहेत, तुम्ही या चिठ्ठीवर तुमची सही द्याल का? मुकेशजींनी ती चिठ्ठी वाचली. त्यांनी केवळ सहीच दिली नाही तर त्या मुलाला विचारलं, तुझे बाबा कोणत्या रुग्णालयात आहेत? मुकेशजी स्वतः त्या लहान मुलासोबत रुग्णालयात गेले, तिथे आजारी असलेल्या त्या चाहत्याच्या शेजारी बसले आणि त्यांनी कसलाही अहंकार न बाळगता त्यांना सुहाना सफर और ये मौसम हसी हे गाणं गुणगुणून दाखवलं. त्या आजारी माणसाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जेव्हा लोकांनी मुकेशजींना विचारलं, तुम्ही एवढे मोठे स्टार असून एका साध्या चाहत्यासाठी थेट रुग्णालयात गेलात, तेव्हा मुकेशजी अत्यंत नम्रपणे म्हणाले, माझा आवाज ही ईश्वराची देणगी आहे आणि रसिकांचं प्रेम ही माझी खरी श्रीमंती आहे. जर माझ्या 2 मिनिटांमुळे कोणाच्या दुःखावर फुंकर घातली जात असेल तर त्याहून मोठा पुरस्कार कोणता असू शकतो ना? खरं श्रोते हो, आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही यश मिळवा, पण मनातली नम्रता, साधेपणा आणि माणसांबद्दलची आपुलकी कधीही संपू देऊ नका, हीच माणसाची खरी ओळख असते. तेव्हा श्रोते हो, आजचा 27 ऑगस्टचा हा गुरुवार आपल्याला 2 खूप सुंदर गोष्टी शिकवतोय. जस्ट बिकॉज डे आपल्याला कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम वाटायला शिकवतोय, तर मुकेशजींचं जीवन आपल्याला साधेपणाची ताकद दाखवतोय. तेव्हा आज नक्कीच एक संकल्प करूया, आज कुणाला तरी विनाकारण मदत करूया, एखाद्या जुन्या मित्राला सहज फोन कॉल करूया, कसा आहेस विचारूया आणि कोणाच्या तरी कामाचं कौतुक करूया, जस्ट बिकॉज. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या मनातील स्वच्छ विचारात आणि कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयुर्मध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल, तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू, त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविक दृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे,

57 ना, मा तथागता कठीण आहे असे एकाग्र होणे, पाहण्यातून श्वासाकडे खूप कष्टाने आणि संकल्पनेने साधली जाते ही एकाग्रता, जोडलेले असते या श्वासासोबत मन देखील, अतिशय चंचल असते हे मन, मारित असते उड्या इकडे तिकडे माकडासारख्या, इथे तिथे अन्न पदार्थावर, कामवासनेवर, भूतकाळातील प्रसंगावर, भविष्यातील अधाशी लोभी वृत्तीवर भरकटत असते सदैव हे मन। म्हणून एकाग्रता साधणे असते अवघड। चित्तानुपश्यना, चित्ताला विशेष पद्धतीने पाहणे, चित्त वैविध्यता असते अनेक, तटस्थतेने पाहता यावे चित्त, अनुभवाच्या संवेदना चित्ताच्या चेतसिकते, मन अंतर्निहित असते चित्तात, असते इथे तिथे आणखी कुठे कुठे, जमिनीवर, आकाशात, फुलाफळात, भूतकाळात, भविष्यात, वर्तमानात स्थिर करता यावे चित्त प्रयत्नाने। विचार अनेक, काल्पनिक, वास्तव, दुष्ट, चांगले तटस्थतेने अनुभवावे। विचार संवेदना, चित्ताच्या जाणीवेने चित्तात शिरू, चित्ताच्या संवेदना अनुभवाव्यात तटस्थतेने, अनुभूती घ्यावी प्रत्यक्षतेची, प्रत्यक्षतेची प्रज्ञा जागृतीसाठी। चित्त मलयुक्त, चित्त मलविरहित, चित्त मलयुक्त, चित्तमल, स्वयं चित्तमल, चित्तमल संलग्न, आसव उत्पन्न होतात म्हणजेच दुःख कारण। जे चित्ताची सहगत अवस्था आहेत, जे चित्ताची सहगत अवस्था नाहीत, जे चित्ताने उत्पन्न केले जाते, जे चित्ताने उत्पन्न केले जात नाही, ते जगावे, अनुभवावे, पहावे विशेषत्वाने। बुद्ध दर्शनात अर्थ आहे चित्त म्हणजे चेतना, चेतना म्हणजे कर्म। चित्ताची भूमी रूपावचर, रूपावचर भूमी म्हणजे स्मशानभूमीवर स्थिर चित्त, कामावचर भूमी, रूपावचर भूमी, अरूपावचर भूमी, लोकोत्तर भूमी, या आहेत चार अवस्था। चित्ताच्या निर्वाणाच्या प्रवासात बहिर्जग त्यागाच्या लोकोत्तर भूमीमध्ये दुःखाचे असंख्य भार आणि अनात्माचे चिंतन निर्वाणरूपी आलंबाने होते तेव्हा एक एक बंधने गळून पडतात असे चित्त द्वेष, आसक्ती व मोहापासून मुक्त होते। बंधन नसते त्याला लोभ द्वेष मोहासारख्या षड रिपूंचे। अविद्या नाहीशी होऊ लागते तेव्हा चित्त कुशल, अकुशल, अव्याकृत। कुशल चित्तात लोभ द्वेष आणि मोह नसतात, अकुशल चित्तात लोभ द्वेष आणि मोह असतात, तसेच अव्याकृत चित्त असते इच्छारहित। वेदनानुपश्यना, वेदनांची, वेदनांचा अनुभव संवेदनांशी, विविध संवेदनांचा आढळ असतो शरीरात, सुखद संवेदना, दुःखद संवेदना, असुखद संवेदना, अदुःखद संवेदना, तटस्थतेने अनुभवाव्यात सर्व संवेदना आणि त्यांचा अस्तित्व भाव, नाहीसा होणारा तसा पुन्हा जन्म घेणारा। वेदनांचा संचार सुरू असतो शरीरभर सातत्याने, म्हणजे पाहण्याने अनुभवता येतात संवेदना, कधी जाणवतात कधी जाणवत नाहीत, असतात कधी असुखद तर असतात कधी अदुखद। दुःखाच्या असतात संवेदना, असतात तशाच सुखाच्या। तटस्थतेने पाहण्याने एकाग्रता साधली जाते, ध्यान प्रकाश समाधीकडे जातो, मग कळायला लागते बरेच काही, आकळायला लागते बरेच काही, समजायला लागतात चढ उतार वेदनांचे
आणि संवेदनांचे ज्ञान होऊ लागते. स्वतःचे स्वतःला आरशात बाह्यरूप कळायला लागते. तसे मनाच्या आरशात अंतरंग स्वच्छ

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी. आणि श्रोतेहो, आजच्या खास मुलाखतीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्या आवाजाने अनेकांच्या मनात खूप मोठं स्थान निर्माण केलेलं आहे, ज्यांचा आवाज म्हणजे आपण ज्यांना म्हणू शकतो ज्युनियर कुमार सानू. हो श्रोतेहो, कुमार सानूच्या आवाजाची झलक असणारे एक अनोखे सिंगर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेले आहेत, ते म्हणजे मिस्टर झाकीर खान. सर, तुमचं खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं मी स्वागत करते.
1: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
0: श्रोतेहो, संगीत ही केवळ एक कला नसून तो एक आत्म्याचा स्पर्श असतो, भावनांचा खेळ असतो, आणि संगीतातून आपल्या भावना व्यक्त होत असतात. तर असंच प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या गाण्यातून आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलाय, असे मिस्टर झाकीर खान सर यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा सांगीतिक प्रवास. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, तुमच्या या प्रवासाला सुरुवात कशी झाली ते सांगा ना.
1: एक्चुअल मेरा जन्म अर्ली 90s में हुआ है. और उस टाइम जो म्यूजिक का सेनेरियो था वो कोई अलग ही मैजिक था 90s में. उस टाइम रूलिंग आर्टिस्ट माने कुमार सानू जी नए नए आए थे और रेडियो में कैसेट में उनका गाना चलता था.
0: अच्छा.
1: तो बचपन से ही शौक था सुनने का और फिर उनको फॉलो करते करते उनकी टीम में भी रहा, उनके लिए स्क्रैच गाए और बस उनका ऐसा इन्फ्लुएंस मेरे ऊपर आ गया. मतलब मेरे को एकदम फोनेटिकली हार्ट पे टच होने लगा उनका वॉइस और मैंने ब्लाइंडली उनको फॉलो किया.
0: अच्छा अच्छा.
1: और आज उनका आशीर्वाद है, आप सबका आशीर्वाद है.
0: तुम्ही त्यांना प्रेरणास्थानी मानता.
1: यस यस.
0: सर, तुमच्या बालपणाविषयी पासून सांगा ना मला. तुमचं बालपण, तुम्ही मूळचे कुठले?
1: प्रॉपर जळगाव.
0: प्रॉपर जळगाव. अच्छा. आणि तुम्हाला आवड कधीपासून झाली गाण्याची?
1: मैं 8 या 7-8 साल का था तब से ही मेरे को गाना समझने लगा, तब से ही मैं गाता था. और मेरे को बहुत अच्छे लगते किशोर दा, रफ़ी साहब और नए नए कुमार शानू जी, उदित नारायण जी आए थे.
0: हाँ,
1: तो
0: हाँ.
1: तब से ही गा रहा
0: हूँ. तुमचं पहिलं गाणं किंवा तुमचा पहिला परफॉर्मन्स हा कधी झाला?
1: समथिंग 10-12 साल का मैं रहा.
0: स्कूल लेवल से आपका स्टार्टिंग था?
1: Yes.
0: या फिर कॉलेज लेवल पे गैदरिंग्स में वगैरह ऐसा सिंगिंग करना ऐसा आपका हैबिट?
1: स्कूल लेवल से ही.
0: अच्छा अच्छा. मग रियाजाची खास प्रॅक्टिस कशी करता तुम्ही? आता गाणं म्हटलं म्हणजे रियाज आलाच, त्यासाठी स्पेशल वेळ?
1: रोज मॉर्निंग में वॉर्म अप करते है, थोडा सा पलटा कर लिया, सा लगा लिया,
0: राइट,
1: 30-40 मिनट्स का एक वोकल वॉर्म अप होता है मॉर्निंग में, बस वही करते है. बाकी सब सिंगर्स भी वही करते है. हमने दादा को रियाज करते देखा, शानू दा को, उसी को फॉलो करते करते मैं भी वैसे ही करता.
0: क्या बात है.
1: सिंगर को उतना तो करना ही चाहिए.
0: जी, जरूर जरूर. इसी मौके पे कुमार सानू दा का एक कोई सा गाना आपके आवाज में सुनना चाहेंगे हम लोग.
1: जी जरूर.

0: जाता जाता शेवटचा एक पण ट्रिकी क्वेश्चन, या संगीत क्षेत्रात जर तुम्ही नसता तर कुठे असता?
1: मैं तो इमेजिन तो संगीत ही मैंने ज्यादा प्रिफर किया, पर अगर नहीं होता तो आई थिंक मैं कोई जॉब वगैरह कर रहा होता अभी
0: तर खूप छान. तर संगीतात अशी जादू आहे मित्रांनो, ती आपल्याला मनाला पंख तर जोडतेच आणि आपल्या आयुष्यात रंग भरून देते. तर असेच हे हरहुन्नरी कलाकार आपल्यासोबत होते मिस्टर जाकीर खान. त्यांच्या भावी स्वप्नांसाठी आणि भावी प्रोजेक्टसाठी रेडिओ मनभावन टीमकडनं आपण शुभेच्छा देऊयात. आणि सरांनी वेळात वेळ काढून आमच्याकडे उपस्थिती दिली आणि आमच्यासोबत गप्पांमधून त्यांचे अनुभव शेअर केले, त्याबद्दल खूप खूप मनस्वी
1: आभार. थँक्यू सो मच. दिल से रेडिओ मन भवन 9.8 FM का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जिसने मुझे आज यहाँ ब्रॉडकास्ट के लिए बुलाया. थैंक यू केदार सर, थैंक यू शुभांगी मैम, थैंक यू वेरी मच.

0: नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या आवाजानं, शब्दांनी आणि सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. राजा तू मना राजा रे या गाण्यामुळे घराघरात पोचलेले प्रेम गीतांचे जादूगार, अहिराणी गीत संगीतकाराचे जादूगार, कलाकार तसेच मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित असलेले मान्यवर आज आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे जगदीश संदानशिव सर. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि आजपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, त्यात कुठले आव्हानं त्यांना पेलावे लागले या सगळ्यांबद्दल दिलखुलास चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: थँक्यू.
0: सर मला सांगा ना, तुमचा बालपणीचा प्रवास कुठून सुरू झाला नेमका?
1: मी शाळेत असताना, म्हणजे जेव्हा मी लहान होतो, पहिली दुसरी तिसरीत असतानाच मला गायनाची आवड ही निर्माण झालेली
0: आहे.
1: म्हणजे मला, मी जेव्हा तिसरीत असताना सर मला जेव्हा सांगायचे की तुझा आवाज छान आहे बाबा, तर तू इशी स्तवन गीत वगैरे प्रार्थना वगैरे तेव्हा मी गायचो, तर तिथूनच मला गाण्याची आवड ही निर्माण झाली.
0: अच्छा अच्छा. आणि मग घरात असा काही वारसा होता का पूर्वीपासून, कोणी गायक वगैरे असं?
1: माझे हो, माझे बाबाजी आहेत ना, ते बासरी वादक होते.
0: अरे वा.
1: आणि त्यांच्यापासूनच मग.
0: तुमचं मूळ गाव?
1: माझं मूळ गाव वर्षी, तालुका जिल्हा धुळे.
0: अच्छा, आपण वर्षीचे आहात. आणि त्यानंतर मग तुम्हाला असं कधी वाटलं की मी या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे इतर क्षेत्र सोडून?
1: ऍक्च्युली मी तिसरीत असताना माझ्या वडिलांनी बँड टाकला होता, बँड व्यवसाय होता माझा. जसे मी आधीच बोललो की माझे बाबाजी होते ते बासरी वादक होते, काका वारकरी संप्रदायातील मृदुंगचार्य होते, आणि मग ते रिक्त गट माझ्यात आले. वडील पण गायनचार्य आहेत वारकरी संप्रदायामध्ये, ते हार्मोनियम वादक होते.
0: अच्छा.
1: त्यांच्याकडूनच मला हा वारसा जप्त आला.
0: ते लहानपणापासून बाळकडून तुम्हाला मिळालेलं संगीत?
1: पण मग पप्पांनी बँड व्यवसाय टाकला होता, आधीच ते चालवायचे. पण मग तिसरीत असताना त्यांनी मला एक दिवशी, मुलगा छान गातो बा, मग त्यांनी मला ट्राय म्हणून बँड मध्ये नेलं. तर तिथं मी एक अहिराणी सॉंग तिथं ट्राय करून बघितलं, आवाज छान वाटला त्यांना, तिथून माझा तो संगीताचा.
0: कुठलं गाणं होतं ते नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल?
1: एक मराठी म्हणजे एक आयरनीच सॉंग होत ते, एरे एरे मना बाबू लंगडे असं एक गाणं होत,
0: ऐकायला नक्कीच आवडेल.
1: खूप चाललेलं आहे ते.
0: हो हो.
1: येरे येरे येरे मना बाबू लंगड्या, धीरे धीरे नाच मना बाबू लंगड्या. येरे येरे येरे मना बाबू लंगड्या, धीरे धीरे नाच मना बाबू लंगड्या. बाबू लंगड्या हा बाबू लंगड्या, या त्या काळाचं कॅसेटचं म्हणजे जमान्यातलं चाललेलं सॉंग होतं, मी गायलं त्या, तिथून माझं संगीत.
0: खूप लोकप्रिय असं हे गाणं आहे, आम्ही पण ऐकलेलं आहे, खूप छान. तर तुम्ही गायक आहात, गीतकार आहात, संगीतकार आहात आणि कलाकार सुद्धा आहात. हे सगळ्या भूमिका निभावत असताना नेमकी तुमची आवडती भूमिका कुठली आहे यापैकी?
1: जास्त आवडती भूमिका म्हणायचं झालं तर मला गायन क्षेत्र,
0: गायक म्हणून जास्त कार्यरत राहिले.
1: गाणे तर मी म्हणजे 2017 पासून सुरुवात केली, पण मला गाणं कंपोजिशन करायला आणि सिंगिंग करायला खूप आवडत.
0: वा. गाणं कंपोज करत असताना नेमकं आधी शब्द सुचतात की संगीताची काही झलक अशी सुरुवात होते?
1: आधी डोक्यात शब्द येतात माझे.
0: बरोबर.
1: मी ज्या आपल्या परिसरात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ते मी दर्शवतो माझ्या गाण्यात, जे लोकांना आवडतात बघायला.
0: बरोबर. आणि मग अहिराणी गीतांकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: मी आधी युट्यूब पण नव्हतं, म्हणजे तेव्हा मोबाईल पण नव्हता माझ्याकडे. काळ असा होता की मोबाईल मित्राकडे राहायचा, जेव्हा माझं स्ट्रगल लाईफ चाललेलं होतं, शिक्षण चालू होतं, त्यावेळेस मित्रांनीच मला सजेस्ट केलं की जगदीश तू जर युट्यूबला गाणे अपलोड राहशील तर तुला अजून लोक ओळखतील, चार लोकांजवळ तुझे गाणे जातील. तर मी तेव्हा चित्रपटातील जे गाय दिग्गज कलाकारांनी जे गायलेले गाणे आहेत ते गाऊन मी अपलोड करायचो, तेच करून टाकायचं त्यांच्या मोबाईलमध्ये अपलोड करायचे. तर मग तसेच हिंदी मराठी भावगीत चित्रपटातील काही सगळे नवीन गाणे, पण पाहिजे तेवढा प्रसिद्ध नव्हता. तेव्हा मला मित्रांनी सजेस्ट केलं की अजून तू जर आपल्या मायबोलीची म्हणजे अहिराणी मायबोली जर तू गाणं लिखाण केलं तर अजून लोकांपर्यंत लवकर पोहोचशील, कारण की आपली भाषा, आपली अहिराणी भाषा लोकांना ऐकायला ते खूप आवडतात. तेव्हा मी पहिलंच गाणं होतं माझं तुला प्यार मा पागल वेने, या गाण्याचं मी लिखाण केलं होतं.
0: अच्छा.
1: आणि माझं पहिलंच सॉंग होतं 2017 मी सुरुवात केली युट्यूबची, पण 2019 मला तेव्हा सक्सेसता मिळाली तुला प्यार मा पागल वेने या गाण्यामुळे. तेव्हा मी स्वलिखित ते गाणं मी तयार केलं आणि ते विरह सॉंग होतं.
0: ओके.
1: हालांकि ते गाणं फक्त ऐकण्यासाठी बनवलं होतं, पण लोकांनी एवढं डोक्यावरती घेतलं ते गाणं, लोक अक्षरशः लोक नाचली त्या गाण्यावरती.
0: लग्नामध्ये बरेच तुमचे फॉलोअर्स पण आहेत, त्याबद्दल सांगा ना.
1: युट्यूबला आतापर्यंत गाणे तर खूप केलेले आहेत मी, 17-18 गाणे झालेले आहेत बॅक टू बॅक, सगळे गाणे हिट झालेले आहेत, सगळे अहिराणी सॉंग आहेत. त्याच्यात अजून एक समाजाला संदेश देणारे गीत आहे, मराठी गीत पण मी गायलेले आहे. बेधुंद झालो म्हणून एक गाणे जे ओंडा बळीवरनं मी बनवलेले आहे. पण मग तसे सगळे आयरन हे गाणे हिट झालेले आहेत आणि आतापर्यंत माझ्या युट्यूबला 9.5 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि लवकरच युट्यूब करून मला सिल्वर प्ले बटन अवॉर्ड सुद्धा मिळणार आहे. मी सबस्क्राईब झाले,
0: अभिनंदन, खूप छान,
1: थँक्यू.
0: आणि राजा तू मना राजा र या गाण्यामागची नेमकी संकल्पना कशी होती?
1: माझं पहिलं सॉंग तर तुना प्यार मा पागल होतं, त्याच्यानंतर मग राणी तुना दिवाना, मने जिंदगी तुना ना, मना प्यार अशी भरपूर गाणी बॅक टू बॅक हिट गेले. पण माझं मित्राचं शूट होतं, सचिन डी पाटोडे म्हणून माझे मित्र आहेत जे आपल्या गाण्याचे डायरेक्टर, कोरिओग्राफर आणि स्टोरी देतात, त्यांचं शूट बघायला मी गेलो होतो. तिथं डोक्यात शब्द सुचले मला, राजा तू, तू मना राजा रे, राणी मी, मी तुनी राणी रे. आणि मी त्यांना सांगितलं की बघा माझ्या डोक्यात असे काही शब्द सुचत आहेत, याच्यावर मी अजून कंपोजिशन करू शकतो घरी जाऊन. ते म्हणे छान आहे, शब्द छान आहे तर तुम्ही करा घरी जाऊन. आणि मी घरी जाऊन पूर्ण त्या गाण्याचं पूर्ण लिखाण काम केलं. आणि मला माहित नाही ते गाणं एवढं चालेल, पण बघायला गेलं तुना प्यार मा पागल नंतर एक टर्निंग पॉईंट ठरला, तो म्हणजे राजा तू मना राजा रे. आणि एवढं जबरदस्त व्हायरल झालं ताई ते गाणं. आतापर्यंत त्या गाण्याला 10 करोड लोकांनी बघितलेले, त्याच्यावरती म्हणजे 108 मिलियन क्रॉस झालेले गाणे ते.
0: हो हो हो, बरेच चर्चा झाली या गाण्याची. नक्कीच तुमच्या आवाजात पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांसाठी.
1: येस येस येस, चालेल. रोज रोज देखो तुले भैना प्यार हाबू माले, रोज रोज देखो तुले भैना प्यार हाबू माले, तोच म्हणा राजकुमार हाई बात सांगू तुले, तूच मना राजकुमार हाई बात सांग.

0: मी तू नी जानम रे राजा तू तू मना राजा रे रानी मी तू नी रानी रे राजा मी तू ना राजा व रानी तू तू मनी रानी व।
1: वा वा, खूप सुंदर, खूप
0: थँक
1: छान
0: यू।
1: आणि खूपच छान रचना आहे संपूर्ण गीताची.
0: हो
1: तर या सगळ्या प्रवासात असताना तुम्हाला असं कधी वाटलं की नाही हे गाणं श्रोत्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, असं कुठल्या गाण्याच्या वेळेस वाटलं तुम्हाला?
0: सगळेच गाणे सगळे हिट झालेले आहेत, पण
1: हा
0: मला वाटतं माझ्या सगळ्या गाण्यांमध्ये
1: हा
0: माझ्या एकट्याची मेहनत नसून माझी माझ्या टीम माझ्या सोबत जे काम
1: बरोबर.
0: करणारे कलावंत आहेत, मग त्यात तुमचे डीओपी आले, रेकॉर्डिस्ट आले, ऍक्टर्स आले, स्टोरी रायटर, डायरेक्टर, या सगळ्यांनी त्या गाण्यात पूर्ण रंग भरलेला आहे.
1: बरोबर.
0: आणि आम्ही जेव्हा त्या गाण्याचं शूट करत होतो खूप एन्जॉयमेंट करत होतो, कारण की ते गाण्यात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक लव्ह स्टोरी दाखवलेली आहे. एक मेंढ्या चारणारा पोरगा आहे आणि शहरातली मुलगी तिकडे त्या गावात येते, है ना, आणि त्याच्यानंतर त्यांची एक लव्ह केमिस्ट्री आहे, आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये ती तिला सोडून चालली गेलेली आहे. पण बघायला गेलं तर त्या गाण्याचा पार्ट टू निघालेला आहे, म्हणजे स्टोरी अपूर्ण होती. आम्हाला हे पण माहित नाही की ते गाणं एवढं चालणार आहे आणि भविष्यात त्याचा पार्ट टू आम्हाला करायचा आहे. कमेंट्स आला लोकांचा की स्टोरी अपूर्ण आहे तुमची, गाणं खूप छान आहे पण गाण्याची स्टोरी कुठेतरी अपूर्ण राहते, की ऍक्टर्स लास्टला म्हणजे चालले जाते सोडून, एक लव्ह स्टोरी अपूर्ण राहून जाते,
1: कुठेतरी
0: हा ते पूर्ण कसं करायचं. तो आमच्यासाठी एक मोठा टास्क होता की या गाण्याचा. आता राजा तू म्हटलं की आपण म्हणतो ना शोले एकदाच बनतो, तसा विषय होता माझ्यासाठी. हा तर म्हटलं आता राजा तू म्हणा, राजा गाणे एवढं क्रॉस झालेले पण आता त्याचा पार्ट टू कसा दर्शवायचा. तर पण आमचे मित्र सचिन डी पाटोडे म्हणून, रवी राजपूत, त्या ऍक्टर श्रावणी मोरे, हे पूर्ण टीमने ना पूर्ण जीव ओतला त्या गाण्यात. त्यांनी संपूर्ण असं त्या गाण्याचं स्टोरी वगैरे करून त्याच्यात लीड ऍक्टिंग श्रावणीने करून आणि त्याचा पार्ट टू केला मी, तर तेव्हा ते कुठंतरी ते गाणं पूर्ण होत आहे. राजा तुम्हाला राजा हे जे गाणं आहे ना, तुम्ही जेव्हा राजा तुम्हाला राजा पार्ट वन बघा, त्याच्यानंतर पार्ट टू पण बघा, राणी इज आहे ना परत राजा देखसं तुनीचं वाट, त्याच्यात पूर्ण मग ते गाणं पूर्ण झालेलं आहे. स्टार्ट टू एंड पर्यंत ती लव्ह स्टोरी जी ना तिला कुठेतरी एंड झालेलं आहे. तर इतकं सुंदर असं ते गाणं सुद्धा पार्ट टू पण 15 मिलियन क्रॉस झालेले आहे.
1: वा वा,
0: हो
1: खूपच छान, अभिनंदन. या सगळं करत असताना तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट नेमका कसा मिळतो त्याबद्दल सांगा.
0: मला फॅमिली सपोर्ट खूप येत आहे, कारण की बघा आई वडील 3 बहिणी आहेत, मला तिघी बहिणींचं आता लग्न झालेलं आहे आणि घरात मीच आहे फक्त की कलाकार म्हणून पूर्ण घरची परिस्थिती माझ्यावरती असते. मला 2017 तसं तर वडिलांसोबत मी बँडमध्ये काम करायचो, त्यांना सपोर्ट करायचो आणि माझेच वडील 6 लोकांचा परिवार ते भागत होते आणि खूप गरिबीची परिस्थिती होती त्यावेळेस. पण अशा वेळेस मी माझं शिक्षण पण झालेलं आहे, बीएससी डीएमएलटीचं, मी म्हणजे बीएससी ग्रॅज्युएट डीएमएलटीचं कोर्स करून मी जॉब पण केला हॉस्पिटलमध्ये. पण म्हणतो ना आपण, मला प्रॅक्टिसला पेमेंट नव्हतं तिथं, तर माझं चित्त लागत नव्हतं की यार म्हटलं एवढ्या पेमेंटमध्ये भागत नाही, घरचं पूर्ण परिवार आपल्याला पोसायचा आहे. तर मग पप्पांकडनं मी 1 वर्ष मागितला, म्हटलं मला 1 वर्ष द्या, मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा आहे, जर झालं तर बरं ठीक, नाही तर मी जॉब करेल. पण ते असं म्हणतात देवाची कृपा, मी सांगणार त्यांनी ते गोष्टी मनावरती घेतली, ते म्हणे ठीक आहे आमचा तुला फुल पाठिंबा आहे, आई वडिलांचा खूप मला सपोर्ट आहे. आणि 2017 जेव्हा मी युट्यूब चालू केलं तर मग 4 वर्षानंतर मला सक्सेस त्या मिळाली आणि आज 2026 जगदीश समनशिव हे नाव गाण्यामुळे घराघरात पोहोचलं, पूर्ण खानदेशने पूर्ण भारतात.
1: सुंदर सुंदर.
0: येस,
1: असं म्हणतात ना परमेश्वराने प्रत्येकाला कुठली ना कुठली कला देऊन पाठवलेलं असतं, फक्त ती कला आपल्यामध्ये कुठली कला आहे हे ओळखणं महत्वाचं असतं. आणि जर आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य केलं तर नक्कीच आपण त्यात यशस्वी सुद्धा होत असतो असं म्हणतात, आणि ते तुम्ही करूनही दाखवले, खूप छान. तर हा सगळा तुमचा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासात तुम्हाला अनेक पुरस्कार सन्मान मिळाले असतील, त्याबद्दलही सांगा ना.
0: खूप पुरस्कार मिळाले मला, माझा पहिला पुरस्कार होता आयराणी साहित्य संमेलनाचा, मला पहिलाच पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर नाशिक स्टुडिओ प्रेझेंट करून मला हिरा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर उत्कृष्ट गायक पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार मिळाला आणि आता सगळ्यात मोठा पुरस्कार जो माझ्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार, चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाडके हा पुरस्कार मला नुकताच आता पुण्यात मिळाला.
1: अभिनंदन.
0: थँक्यू.
1: आणि आता पुन्हा त्याचं मिळणार आहे मला वाटतं.
0: हा आणि परत मला अजून दुसरा पुरस्कार मिळणार आहे, परत चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाडके आम्हाला दुसरा पुरस्कार याच महिन्यात मिळतोय.
1: वा वा,
0: तर एक चांगली गोष्ट आहे,
1: चांगली गोष्ट आहे, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपला खानदेशचा कलावंत इतक्या मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरणार हे सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे.
0: आयरणी गाणे जे आहेत ना आता खूप म्हणजे खूप लेवलला गेलेले,
1: खरंच खरंच
0: खूप जबरदस्त.
1: अहिराणी भाषा जी आहे ती खरंच समृद्ध आहे आपली, आणि एक वेगळंच गोडवा आणि ठसका आहे त्याच्यात जे आपल्या मनाला भावत असतो.
0: तुम्हाला सांगतो, तुम्ही प्यार मा पागल बहिणी हे गाणं जेव्हा रिलीज झालं त्याच्या 7-8 महिन्यानंतर इटलीहून एक युवती आली होती, आलिया डॉल्फ्रिनिया म्हणून तिचं नाव होतं. तिने आपल्या खानदेशी गाण्यांचा रिसर्च केला होता तिथे. तर खानदेशी गाण्याच्या रिसर्च मध्ये तिचं आवडतं गाणं तू ना प्यार मा पागल हे होतं. डीबी मराठी न्यूज चॅनलला तिचं ते इंटरव्ह्यू पण आलं होतं.
1: अरे वा.
0: तिथून म्हणजे विचार मला वाटलं की आपलं गाणं इथून इटली पर्यंत गेलं. म्हणजे विदेशात पण चालले आपले गाणे. ऑस्ट्रेलिया खूप चांगले चांगले ठिकाणी गाजलं ते गाणं.
1: खूप छान. आणि आपल्या भाषेचा अभिमान असणं हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि आता बरेच असं की युथ आहे जो हॉलिवूड मुव्हीज कडे वळतोय, वेस्टर्न कल्चर कडे वळतोय, हे सगळं असताना तुम्ही आपली संस्कृती सांभाळण्याचं जे कार्य करत आहात त्याचं नेमकं गुपित काय आहे ते सांगा ना.
0: ऍक्च्युली मी ग्रामीण भागात असतो, वर्षी गाव आहे माझं. आणि ग्रामीण भागात असल्या कारणाने जे कल्चर आहे ग्रामीण कल्चर ते मी जपत असतो. घरात पण सेम तसंच कल्चर आहे. आणि मूळ गाव वर्षी म्हटल्यानंतर धुळे जिल्हा माझा येतो, तो पूर्ण खानदेश आमचा विभाग येतो. खरं तर आम्ही गायरेनीच बोलतो. तर मला असं वाटलं की आपली जी खानदेशी भाषा आहे, आपला जो खानदेशी जो कलर आहे तो न सोडता आपण गाजू शकतो गाणे एवढा विश्वास होता मला. आणि त्याच्यावरतीच काम चाललेलं आहे. आतापर्यंत सगळे गाणे जे आहेत ना सगळे आयरनीज गाणे केलेले आहेत. आणि एक ग्रामीणच कथा दाखवलेली आपण, जसं आपण वेस्टर्न केक आहे असं दाखवलेली गाण्यात. आणि ते लोकांना आवडतं, लोक आपलं म्हणून बघतात ते गाणे. आपलं गाणं आहे, आपली भाषा
1: संस्कृती, आपली संस्कृती बरोबर.
0: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरतीच काम करायला मला जास्त आवडतं.
1: छान छान. तुमचे भावी प्रोजेक्ट कुठले आहेत त्याबद्दल सांगा ना. यानंतरचे तुमचे काय प्रोजेक्ट आहेत?
0: मी माझ्या चॅनलसाठी माझा जो झोनर आहे, मला लोक म्हणतात की तुझा आवाज गोड आहे. दोन झोनरचे गाणे मला जास्त सूट होतात. मी जास्त सॅड गाणे आणि रोमॅन्टिक लव्ह सॉंग, हे दोनच गाणे माझ्या आवाजात जास्त सूट होतात. तर आता माझा नेक्स्ट प्रोजेक्ट जो आहे तो रोमॅन्टिक लव्ह सॉंग परत येतो. अजून मागे एक पोऱ्या तू हिरो म्हणा दिगस रे जे गाणे, हे पहिला खानदेशी गाणे जे मुंबईला जाऊन मी शूट केलेले, ते पण खूप चाललेले. एक महिन्यात 10 लाख लोकांनी बघितलं ते गाणं, म्हणजे मिलियन क्रॉस झाले. आणि आतापर्यंत सगळेच गाणं मिलियन क्रॉस आहे सगळे.
1: पण मग हे सगळं यश मिळत असताना, हे क्रिएशन करत असताना संपूर्ण टीमचा सहभाग कसा असतो?
0: मला मित्रांची खूप साथ लाभली याच्यामध्ये. सुरुवातीला मित्रांची जास्त साथ लाभली. मी तुम्हाला आधीच बोललो की एक टाइम असा होता की माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. बरेचसे मित्रांनी त्यांच्या आणि सुरुवात अशी झाली की मोबाईल मध्ये शूट केलेले काही गाणे मी, ज्यावेळेस पैसा नव्हता आपल्याकडे, आपण कॅमेराचे पैसे देऊ शकत नव्हतो किंवा ऍक्टर्स आपल्याला तेवढे जे डिमांड होते पैशांची त्यावेळेस आपल्याकडे तेवढा पैसा पण नव्हता. आम्ही कमी बजेटमध्ये छान छान गीत बनवले आणि ते लोकांनी ऍक्सेप्ट पण केले. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी चांगली सुरुवात झाली. युट्यूब करून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आणि मग त्याच्यानंतर मग तसे हळूहळू स्टेप बाय स्टेप लेवल वाढत गेले गाण्यांची. आणि कलाकार पण भेटत गेले, मग ऍक्टर्स झाले, डायरेक्टर झाले. मग कुठेतरी कळालं की बाबा गाण्यात डायरेक्शन असतं, स्टोरी रायटर असतो,
1: बरोबर
0: सगळं मेकअप डिझायनर असतात सगळे.
1: खरंय.
0: सगळं ते मग टीम भेटत गेली आणि मग त्यांचाही साथ लाभली,
1: सपोर्ट मिळाला.
0: एकट्याची नसून मग त्यांचीही साथ लाभली बऱ्याचशा गोष्टींमध्ये. तेही मला गायडन्स करतात, आमची प्रोडक्शन टीम असते.
1: सगळ्यांचा सपोर्टमुळे हे सगळं शक्य
0: होतं. येस येस.
1: तर आजची जी युथ आहे ते बरेच या क्षेत्राकडे येऊ इच्छितात, कंटेंट क्रिएट करू शकतात, किंवा त्यांनाही इच्छा असते की आपणही फेमस व्हावं, व्हायरल व्हावं. तर मग त्यांना तुम्ही नेमका काय सांगाल?
0: कलाकार जन्मला येत नसतो, कलाकार घडत असतो.
1: अगदी
0: बरोबर. पण मला असं वाटतं की आता जे जनरेशन आहे, बरेचसे लोक कलाकार असतात पण त्यांची कला त्यांना आता आमच्या वेळेस काय होतं, आम्हाला प्लॅटफॉर्म नव्हता. आम्हाला नंतर कुठेतरी युट्यूब प्लॅटफॉर्म मिळाला, आम्ही खूप ऑडिशन दिले. पण आता काय ना, आता तुम्हाला सोशल मीडिया हा इतका बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, तर तुमची तिथं कला तुम्ही तिथं दाखवू शकता. ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट हे असेल. युट्यूब झालं, कंटेंट क्रिएटर झाले, रिस्टार झाले सगळे.
1: पण त्यांनी कुठली पथ्य पाळली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे नेमकं रील क्रिएट करत असताना?
0: आमच्या वेळेस तर मी तुम्हाला बोललो, आमच्या वेळेस तेव्हा सामग्री उपलब्ध
1: नव्हती.
0: पण आता सगळं उपलब्ध आहे. गिमिल उपलब्ध आहे, तुम्हाला मोबाईल उपलब्ध आहे. तुम्ही घरात बसून पण एक रील क्रिएट केला ना तर तुम्ही रातोरात स्टार बनू शकता. पण तुमच्यात ती चिकाटी पाहिजे, तुमच्यात ती कला पाहिजे,
1: कन्सिस्टन्सी पाहिजे की मला करायचंय आणि तो सगळं आवड पाहिजे. आवडीतून सगळं निर्माण होत असतं.
0: आणि कलाकाराच्या डोक्यात एकच विचार असतो की बाबा मला उद्या काय करायचंय, त्याची तयारी मी आजच करून ठेवतो. येस,
1: प्री रेडी सगळं असावं लागतं. आमच्या श्रोत्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल?
0: श्रोते हो, धन्यवाद. आणि बघा माझे रसिक मायबाप जे सगळे आहे आणि मायबोलीवरती प्रेम करणारे 9.5 लाख जे सबस्क्राईब झालेले माझे चाहते सगळे रसिक मायबाप, तुम्ही असं जे मला प्रेम देतायत, पुढे जाऊन असंच मला प्रेम भेटत राहो. आणि आता आयरणी मायबोलीसाठी सेवा करतोय. भविष्यात अजून मला मराठी इंग्लिशसाठी जर पुढे चालून जर संधी मिळाली तर नक्कीच मला तिथं पण काम करायला आवडेल.
1: वा वा, सुंदर सुंदर. जाता जाता तुमच्या एखाद्या गाण्याची, तुमच्या आवडीचं गाणं एखादं.
0: तू ना प्यार मा पागल म्हणतो, कारण की ते गाणं आहे जसं. रातला झोपू तरी तुनी याद ये, दिलला उठू तरी तुनी याद ये, तुना भास भय मला आजूबाजू, काय करू नय करू मला सांग ये, तुना प्यार मा पागल वैनाय, तुना याद मा पागल वैनाय, तुना प्यार मा पागल वैनाय, तुना याद मा पागल वैनाय.
1: क्या बात आहे, एक वेगळाच बाज असतो या सगळ्या गाण्याचा आणि ते तुम्ही छानपणे प्रदर्शितपणे करत असतात. खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी कार्यासाठी सुद्धा, आणि आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी गप्पा केल्यात, त्याबद्दल रेडिओ मन भावांतर्फे मनस्वी आभार.
0: थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.

नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. वो फिरे नहीं आते, काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिरे नहीं आते. आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या राम रगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात, नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच, कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नहीं आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढणारे गैरसमज निर्माण होतात आणि ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळं विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो, आपणहून घट्ट धरून ठेवलं तर कदाचित थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल, हो ना.

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता, सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर निखळ हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

रामकृष्ण हरी। नात्यातलं गणित समजणं खूपच अवघड असतं, मात्र ते एकदा का समजून घेतलं की नातं निभावणं खूप सोपं होऊन जाते। म्हणजेच काय तर कुठल्याही नात्यामध्ये मीपणा कमी करता आला की आपलेपणा वाढतो आणि हाच आपलेपणा नात्यामध्ये जिवंतपणा कायम ठेवतो। कधी अडल्या नडल्याची हाक जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार म्हणा, कारण तो ईश्वर समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली असते। रामकृष्ण हरी।

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरे मध्ये तुमचं स्वागत. आज 27 ऑगस्ट. हा दिवस संगीत, क्रीडा आणि निस्वार्थ भावनेच्या दृष्टीने खूप खास मानला जातो. रोजच्या आयुष्यात आपण प्रत्येक गोष्ट काहीतरी कारण, फायदा किंवा हेतू ठेवूनच करत असतो. पण आजचा दिवस आपल्याला सांगतोय की आयुष्यात काही गोष्टी केल्याशिवाय किंवा कुठल्याही कारणाशिवाय अपेक्षा न ठेवता केवळ आनंदासाठी करा. कोणाला तरी सहज भेटवस्तू द्या, जुन्या मित्राला सहज फोन करा, किंवा कोणाच्या तरी चेहऱ्यावर विनाकारण हसू आणा. जस्ट बिकॉज, जागतिक जस्ट बिकॉज दिन. हो श्रोते हो, आज आहे जागतिक जस्ट बिकॉज दिन. कारण आपण कधी ना कधी काहीतरी विनाकारण काहीतरी करूच शकतो ना, तेव्हा आजचा हा दिवस. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक इतिहासातील टाटांचं योगदान. 27 ऑगस्ट 1859 रोजी जन्मलेल्या सर दोराबजी टाटा यांनी 1920 भारताचं पहिलं अधिकृत पथक स्वतःच्या खर्चाने अँटवर्प ऑलिम्पिकमध्ये पाठवलं होतं, ज्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाची सुरुवात झाली. आज हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील आत्मा मानल्या गेलेल्या गायकाचा स्मृतिदिन आणि क्रीडा उद्योग क्षेत्रातील महानायकांची जयंती आहे. 27 ऑगस्ट 1976 रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि अथांग भावपूर्ण पार्श्वगायक मुकेश चंद्र माथुर यांचं निधन झालं होतं. आज त्यांच्या निधनाला तब्बल 50 वर्षे पूर्ण होत आहेत. जीना यहा मरना यहा, कभी कभी मेरे दिल में, आवारा हूं, दोस्त दोस्त ना रहा यासारख्या शेकडो अजरामर गाण्यांनी त्यांनी करोडो रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला. राज कपूरजी नेहमी म्हणायचे, मुकेश माझा आत्मा होता. सर दोराबजी टाटा, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, टाटा स्टील व टाटा पॉवरचे संस्थापक आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे पहिले अध्यक्ष सर दोराबजी टाटा यांची आज जयंती. सर डॉन ब्रॅडमन, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज, ज्यांची टेस्ट क्रिकेटमधील 99.94 सरासरी आजपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही, त्या सर डॉन ब्रॅडमन यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार, सत्य, साधेपणा आणि प्रामाणिक भावनांमधून निर्माण झालेली गोष्ट कधीही जुनी होत नाही, मग ते संगीत असो, कला असो किंवा माणसांशी जोडलेली नाती असो. जी गोष्ट हृदयातून येते ती युगानुयुगे अमर राहते. आणि आजची बोधकथा, 1960 गोष्ट आहे. मुंबईतील एका भव्य स्टुडिओमध्ये एका मोठ्या चित्रपटाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. त्या काळातील सर्वात मोठे गायक मुकेशजी तिथं गाणं गाणार होते. स्टुडिओच्या बाहेर एक लहान मुलगा खूप वेळ उभा राहून मुकेशजींना पाहण्याचा प्रयत्न करत होता. रेकॉर्डिंग संपल्यावर मुकेशजी बाहेर आले. त्या मुलाने धावत जाऊन त्यांच्या हातात एक साधी कागदाची चिठ्ठी दिली आणि म्हणाला, मुकेशजी, माझे बाबा तुमचे खूप मोठे चाहते आहेत, पण ते खूप आजारी आहेत हो आणि रुग्णालयात आहेत, तुम्ही या चिठ्ठीवर तुमची सही द्याल का? मुकेशजींनी ती चिठ्ठी वाचली. त्यांनी केवळ सहीच दिली नाही तर त्या मुलाला विचारलं, तुझे बाबा कोणत्या रुग्णालयात आहेत? मुकेशजी स्वतः त्या लहान मुलासोबत रुग्णालयात गेले, तिथे आजारी असलेल्या त्या चाहत्याच्या शेजारी बसले आणि त्यांनी कसलाही अहंकार न बाळगता त्यांना सुहाना सफर और ये मौसम हसी हे गाणं गुणगुणून दाखवलं. त्या आजारी माणसाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जेव्हा लोकांनी मुकेशजींना विचारलं, तुम्ही एवढे मोठे स्टार असून एका साध्या चाहत्यासाठी थेट रुग्णालयात गेलात, तेव्हा मुकेशजी अत्यंत नम्रपणे म्हणाले, माझा आवाज ही ईश्वराची देणगी आहे आणि रसिकांचं प्रेम ही माझी खरी श्रीमंती आहे. जर माझ्या 2 मिनिटांमुळे कोणाच्या दुःखावर फुंकर घातली जात असेल तर त्याहून मोठा पुरस्कार कोणता असू शकतो ना? खरं श्रोते हो, आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही यश मिळवा, पण मनातली नम्रता, साधेपणा आणि माणसांबद्दलची आपुलकी कधीही संपू देऊ नका, हीच माणसाची खरी ओळख असते. तेव्हा श्रोते हो, आजचा 27 ऑगस्टचा हा गुरुवार आपल्याला दोन खूप सुंदर गोष्टी शिकवतोय. जस्ट बिकॉज डे आपल्याला कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम वाटायला शिकवतोय, तर मुकेशजींचं जीवन आपल्याला साधेपणाची ताकद दाखवतोय.
तेव्हा आज नक्कीच एक संकल्प करूया, आज कुणाला तरी विनाकारण मदत करूया, एखाद्या जुन्या मित्राला सहज फोन कॉल करूया, कसा आहेस विचारूया आणि कोणाच्या तरी कामाचं कौतुक करूया, जस्ट बिकॉज. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या मनातील स्वच्छ विचारात आणि कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयुर्मध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा, नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा शक्य नाही, तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर

प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे. आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे.

157 मा तथागता कठीण आहे असे एकाग्र होणे, पाहण्यातून श्वासाकडे खूप कष्टाने आणि संकल्पनेने साधली जाते ही एकाग्रता। जोडलेले असते या श्वासासोबत मन देखील, अतिशय चंचल असते हे मन, मारित असते उड्या इकडे तिकडे माकडासारख्या, इथे तिथे अन्न पदार्थावर, कामवासनेवर, भूतकाळातील प्रसंगावर, भविष्यातील अधाशी लोभी वृत्तीवर भरकटत असते सदैव हे मन। म्हणून एकाग्रता साधणे असते अवघड। चित्तानुपश्यना, चित्ताला विशेष पद्धतीने पाहणे। चित्त वैविध्यता असते अनेक, तटस्थतेने पाहता यावे चित्त। अनुभवाच्या संवेदना चित्ताच्या चेतसिकतेने, मन अंतर्निहित असते चित्तात, असते इथे तिथे आणखी कुठे कुठे, जमिनीवर, आकाशात, फुलाफळात, भूतकाळात, भविष्यात, वर्तमानात स्थिर करता यावे चित्त प्रयत्नाने। विचार अनेक, काल्पनिक, वास्तव, दुष्ट, चांगले तटस्थतेने अनुभवावे। विचार संवेदना, चित्ताच्या जाणीवेने चित्तात शिरू चित्ताच्या संवेदना अनुभवाव्यात तटस्थतेने। अनुभूती घ्यावी प्रत्यक्षतेची, प्रत्यक्षतेची प्रज्ञा जागृतीसाठी। चित्त मलयुक्त, चित्त मलविरहित, चित्त मलयुक्त, चित्तमल, स्वयं चित्तमल, चित्तमल संलग्न, आसव उत्पन्न होतात म्हणजेच दुःख कारण। जे चित्ताची सहगत अवस्था आहेत, जे चित्ताची सहगत अवस्था नाहीत, जे चित्ताने उत्पन्न केले जाते, जे चित्ताने उत्पन्न केले जात नाही, ते जगावे, अनुभवावे, पहावे विशेषत्वाने। बुद्ध दर्शनात अर्थ आहे चित्त म्हणजे चेतना, चेतना म्हणजे कर्म। चित्ताची भूमी रूपावचर, रूपावचर भूमी म्हणजे स्मशान भूमीवर स्थिर चित्त, कामावचर भूमी, रूपावचर भूमी, अरूपावचर भूमी, लोकोत्तर भूमी, या आहेत चार अवस्था। चित्ताच्या निर्वाणाच्या प्रवासात बहिर्जग त्यागाच्या लोकोत्तर भूमीमध्ये दुःखाचे असंख्य भार आणि अनात्माचे चिंतन निर्वाणरूपी आलंबाने होते तेव्हा एक एक बंधने गळून पडतात असे चित्त द्वेष, आसक्ती व मोहापासून मुक्त होते। बंधन नसते त्याला लोभ द्वेष मोहासारख्या षड रिपूंचे। अविद्या नाहीशी होऊ लागते तेव्हा चित्त कुशल, अकुशल, अव्याकृत। कुशल चित्तात लोभ द्वेष आणि मोह नसतात, अकुशल चित्तात लोभ द्वेष आणि मोह असतात, तसेच अव्याकृत चित्त असते इच्छारहित। वेदनानुपश्यना, वेदनांची, वेदनांचा अनुभव संवेदनांशी, विविध संवेदनांचा आढळ असतो शरीरात, सुखद संवेदना, दुःखद संवेदना, असुखद संवेदना, अदुःखद संवेदना, तटस्थतेने अनुभवाव्यात सर्व संवेदना आणि त्यांचा अस्तित्व भाव, नाहीसा होणारा तसा पुन्हा जन्म घेणारा। वेदनांचा संचार सुरू असतो शरीरभर सातत्याने, म्हणजे पाहण्याने अनुभवता येतात संवेदना, कधी जाणवतात कधी जाणवत नाहीत, असतात कधी असुखद तर असतात कधी अदुखद। दुःखाच्या असतात संवेदना, असतात तशाच सुखाच्या। तटस्थतेने पाहण्याने एकाग्रता साधली जाते, ध्यान प्रकाश समाधीकडे जातो, मग कळायला लागते बरेच काही, आकळायला लागते बरेच काही, समजायला लागतात चढ उतार वेदनांचे
आणि संवेदनांचे ज्ञान होऊ लागते. स्वतःचे स्वतःला आरशात बाह्यरूप कळायला लागते, तसे मनाच्या आरशात अंतरंग

0: जाता जाता शेवटचा एक पण ट्रिकी क्वेश्चन. या संगीत क्षेत्रात जर तुम्ही नसता तर कुठे असता?
1: मैं तो इमेजिन तो संगीत ही मैंने ज़्यादा प्रिफर किया, पर अगर नहीं होता तो आई थिंक मैं कोई जॉब वगैरह कर रहा होता अभी.
0: तर खूप छान. तर संगीतात अशी जादू आहे मित्रांनो, ती आपल्याला मनाला पंख तर जोडतेच आणि आपल्या आयुष्यात रंग भरून देते. तर असेच हे हरहुन्नरी कलाकार आपल्यासोबत होते मिस्टर जाकीर खान. त्यांच्या भावी स्वप्नांसाठी आणि भावी प्रोजेक्टसाठी रेडिओ मनभावन टीमकडनं आपण शुभेच्छा देऊयात. आणि सरांनी वेळात वेळ काढून आमच्याकडे उपस्थिती दिली आणि आमच्यासोबत गप्पांमधून त्यांचे अनुभव शेअर केले, त्याबद्दल खूप खूप मनस्वी आभार.
1: थँक्यू सो मच. दिल से रेडिओ मन भवन 9.8 FM का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जिसने मुझे आज यहाँ ब्रॉडकास्ट के लिए बुलाया. थैंक यू केदार सर, थैंक यू शुभांगी मैम, थैंक यू वेरी मच.

0: नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत असं व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या आवाजानं, शब्दांनी आणि सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. राजा तू मना राजा रे या गाण्यामुळे घराघरात पोचलेले प्रेम गीतांचे जादूगार, अहिराणी गीत संगीतकाराचे जादूगार, कलाकार तसेच मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित असलेले मान्यवर आज आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे जगदीश संदानशिव सर. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि आजपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, त्यात कुठले आव्हानं त्यांना पेलावे लागले या सगळ्यांबद्दल दिलखुलास चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: थँक्यू.
0: सर मला सांगा ना, तुमचा बालपणीचा प्रवास कुठून सुरू झाला नेमका?
1: मी शाळेत असताना, म्हणजे जेव्हा मी लहान होतो, पहिली दुसरी तिसरीत असतानाच मला गायनाची आवड ही निर्माण झालेली
0: आहे.
1: म्हणजे मला, मी जेव्हा तिसरीत असताना सर मला जेव्हा सांगायचे की तुझा आवाज छान आहे बाबा, तर तू इशी स्तवन गीत वगैरे प्रार्थना वगैरे तेव्हा मी गायचो, तर तिथूनच मला गाण्याची आवड ही निर्माण झाली.
0: अच्छा अच्छा. आणि मग घरात असा काही वारसा होता का पूर्वीपासून, कोणी गायक वगैरे असं?
1: माझे हो, माझे बाबाजी आहेत ना, ते बासरी वादक होते.
0: अरे वा.
1: आणि त्यांच्यापासूनच मग सगळं.
0: तुमचं मूळ गाव?
1: माझं मूळ गाव वर्षी, तालुका जिल्हा धुळे.
0: अच्छा, आपण वर्षीचे आहात. आणि त्यानंतर मग तुम्हाला असं कधी वाटलं की मी या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे इतर क्षेत्र सोडून?
1: ऍक्च्युली मी तिसरीत असताना माझ्या वडिलांनी बँड टाकलेला होता, बँड व्यवसाय होता माझा. जसे मी आधीच बोललो की माझे बाबा जे होते ते बासरी वादक होते, काका वारकरी संप्रदायातील मृदुंगचार्य होते, आणि मग ते रक्तगट माझ्यात आले. वडील पण गायनचार्य आहेत वारकरी संप्रदायामध्ये, ते हार्मोनियम वादक होते.
0: अच्छा.
1: त्यांच्याकडूनच मला हा वारसा जप्त आला.
0: ते लहानपणापासून बाळकडून तुम्हाला मिळालेलं संगीत?
1: पण मग पप्पांनी बँड व्यवसाय टाकला होता, आधीच ते चालवायचे. पण मग तिसरीत असताना त्यांनी मला, एक दिवशी मुलगा छान गातो बा, मग त्यांनी मला ट्राय म्हणून बँड मध्ये नेलं. तर तिथं मी एक अहिराणी सॉंग तिथं ट्राय करून बघितलं, आवाज छान वाटला त्यांना, तिथून माझा तो संगीत असा.
0: कुठलं गाणं होतं ते नक्कीच आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल?
1: एक मराठी म्हणजे एक अहिराणीच सॉंग होतं ते, एरे एरे मना बाबू डंगडे असं एक गाणं होतं,
0: ऐकायला नक्कीच आवडेल.
1: खूप चाललेलं ते.
0: हो हो.
1: येरे येरे येरे मना बाबू लंगड्या, धीरे धीरे नाच मना बाबू लंगड्या. येरे येरे येरे मना बाबू लंगड्या, धीरे धीरे नाच मना बाबू लंगड्या. बाबू लंगड्या हा बाबू लंगड्या, या त्या काळाचं कॅसेटचं म्हणजे जमान्यातलं चाललेलं सॉंग होतं, मी गायलं त्या, तिथून माझं संगीत.
0: खूप लोकप्रिय असं हे गाणं आहे, आम्ही पण ऐकलेलं आहे, खूप छान. तर तुम्ही गायक आहात, गीतकार आहात, संगीतकार आहात आणि कलाकार सुद्धा आहात. हे सगळ्या भूमिका निभावत असताना नेमकी तुमची आवडती भूमिका कुठली आहे यापैकी?
1: जास्त आवडती भूमिका म्हणायचं झालं तर मला गायन क्षेत्र,
0: गायक म्हणून जास्त कार्यरत राहिले.
1: गाणे तर मी म्हणजे 2017 पासून सुरुवात केली, पण मला गाणं कंपोजिशन करायला आणि सिंगिंग करायला खूप आवडतं.
0: वा वा. गाणं कंपोज करत असताना नेमका आधी शब्द सुचतात की संगीताची काही झलकाची सुरुवात होते?
1: आधी डोक्यात शब्द येतात माझे.
0: बरोबर.
1: मी ज्या आपल्या परिसरात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ते मी दर्शवतो माझ्या गाण्यात, जे लोकांना आवडतात बघायला.
0: बरोबर. आणि मग अहिराणी गीतांकडे वळण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: मी आधी युट्यूब पण नव्हतं, म्हणजे तेव्हा मोबाईल पण नव्हता माझ्याकडे. काळ असा होता की मोबाईल मित्राकडे राहायचा, जेव्हा माझं स्ट्रगल लाईफ चाललेलं होतं, शिक्षण चालू होतं, त्यावेळेस मित्रांनीच मला सजेस्ट केलं की जगदीश तू जर युट्यूबला गाणे अपलोड राहशील तर तुला अजून लोक ओळखतील, चार लोकांजवळ तुझे गाणे जातील. तर मी तेव्हा चित्रपटातील जे गाय दिग्गज कलाकारांनी जे गायलेले गाणे आहेत ते गाऊन मी अपलोड करायचो, तेच करून टाकायचं त्यांच्या मोबाईलमध्ये अपलोड करायचे. तर मग तसेच हिंदी मराठी भावगीत चित्रपटातील काही सगळे नवीन गाणे, पण पाहिजे तेवढा प्रसिद्ध नव्हता. तेव्हा मला मित्रांनीच सजेस्ट केलं की अजून तू जर आपल्या मायबोलीची म्हणजे अहिराणी मायबोली जर तू गाणं लिखाण केलं तर अजून लोकांपर्यंत लवकर पोहोचशील, कारण की आपली भाषा, आपली अहिराणी भाषा लोकांना ऐकायला ते खूप आवडतात. तेव्हा मी पहिलंच गाणं होतं माझं तुला प्यार मा पागल वेने, या गाण्याचं मी लिखाण केलं होतं.
0: अच्छा.
1: आणि माझं पहिलंच सॉंग होतं 2017 मी सुरुवात केली युट्यूबची, पण 2019 मला तेव्हा सक्सेसता मिळाली तुला प्यार मा पागल वेने या गाण्यामुळे. तेव्हा मी स्वलिखित ते गाणं मी तयार केलं आणि ते विरह सॉंग होतं.
0: ओके.
1: हालांकि ते गाणं फक्त ऐकण्यासाठी बनवलं होतं, पण लोकांनी एवढं डोक्यावरती घेतलं ते गाणं, लोक अक्षरशः लोक नाचली त्या गाण्यावरती.
0: बरेच तुमचे फॉलोअर्स पण आहेत, त्याबद्दल सांगा ना.
1: युट्यूबला आतापर्यंत गाणे तर खूप केलेले आहेत मी, 17-18 गाणे झालेले आहेत बॅक टू बॅक, सगळे गाणे हिट झालेले आहेत, सगळे अहिराणी सॉंग आहेत. त्याच्यात अजून एक समाजाला संदेश देणारे गीत आहे, मराठी गीत पण मी गायलेले आहे, बेधुंद झालो म्हणून एक गाणं जे ओंडा बळीवरनं मी बनवलेले आहे. पण मग तसे सगळे आयरन गाणे हिट झालेले आहेत आणि आतापर्यंत माझ्या युट्यूबला 9.5 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि लवकरच युट्यूब कडून मला सिल्वर प्ले बटन अवॉर्ड सुद्धा मिळणार आहे. मी सबस्क्राईब झाले,
0: अभिनंदन, खूप छान,
1: थँक्यू.
0: आणि राजा तू मना राजा र या गाण्यामागची नेमकी संकल्पना कशी होती?
1: माझं पहिलं सॉंग तर तुना प्यार मा पागल होतं, त्याच्यानंतर मग राणी तुना दिवाना, मने जिंदगी तुना ना, मना प्यार मना प्यार, असे भरपूर गाणी बॅक टू बॅक हिट गेले.
0: बरोबर.
1: पण माझं मित्राचं शूट होतं, सचिन डी पाटोडे म्हणून माझे मित्र आहेत जे आपल्या गाण्याचे डायरेक्टर, कोरिओग्राफर आणि स्टोरी देतात, त्यांचं शूट बघायला मी गेलो होतो. तिथं डोक्यात शब्द सुचले मला, राजा तू, तू मना राजा रे, राणी मी, मी तुनी राणी रे. आणि मी त्यांना सांगितलं की बघा माझ्या डोक्यात असे काही शब्द सुचत आहेत, याच्यावर मी अजून कंपोजिशन करू शकतो घरी जाऊन. ते म्हणे छान आहे, शब्द छान आहे, तर तुम्ही करा घरी जाऊन. आणि मी घरी जाऊन पूर्ण त्या गाण्याचं पूर्ण लिखाण काम केलं. आणि मला माहित नाही ते गाणं एवढं चालेल, पण बघायला गेलं तुला प्यार मा पागल नंतर एक टर्निंग पॉईंट ठरला, तो म्हणजे राजा तू मना राजा रे. आणि एवढं जबरदस्त व्हायरल झालं ताई ते गाणं. आतापर्यंत त्या गाण्याला 10 करोड लोकांनी बघितलेले, त्याच्यावरती म्हणजे 108 मिलियन क्रॉस झालेले गाणे ते.
0: हो हो हो, बरेच चर्चा झाली या गाण्याची. नक्कीच तुमच्या आवाजात पुन्हा एकदा आमच्या श्रोत्यांसाठी.
1: येस येस येस, चालेल. रोज रोज देखो तुले भैना प्यार हाबू माले, रोज रोज देखो तुले भैना प्यार हाबू माले, तोच म्हणा राजकुमार हाई बात सांगू तुले, तूच मना राजकुमार हाई बात

0: मी तू नी
1: क्या
0: जानम
1: बात है।
0: रे राजा तू तू मना राजा रे रानी मी तू नी रानी रे राजा मी तू ना राजा व रानी तू तू मनी रानी व।
1: वाह वाह, खूप सुंदर, खूप छान
0: थँक्यू।
1: आणि खूपच छान रचना आहे संपूर्ण गीताची।
0: हो
1: तर या सगळ्या प्रवासात असताना तुम्हाला असं कधी वाटलं की नाही, हे गाणं श्रोत्यांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, असं कुठल्या गाण्याच्या वेळेस वाटलं तुम्हाला?
0: सगळेच गाणे सगळे हिट झालेले आहेत,
1: हाँ
0: पण मला वाटतं माझ्या सगळ्या गाण्यांमध्ये
1: हाँ
0: माझ्या एकट्याची मेहनत नसून माझी माझ्या टीम माझ्यासोबत जे काम
1: बरोबर,
0: करणारे कलावंत आहेत, मग त्यात तुमचे डीओपी आले, रेकॉर्डिस्ट आले, ॲक्टर्स आले, स्टोरी रायटर, डायरेक्टर, या सगळ्यांनी त्या गाण्यात पूर्ण रंग भरलेला आहे.
1: बरोबर,
0: आणि आम्ही जेव्हा त्या गाण्याचं शूट करत होतो खूप एन्जॉयमेंट करत होतो, कारण की त्या गाण्यात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक लव्ह स्टोरी दाखवलेली आहे. एक मेंढ्या चारणारा पोरगा आहे आणि शहरातली मुलगी तिकडे त्या गावात येते, है ना, आणि त्याच्यानंतर त्यांची एक लव्ह केमिस्ट्री आहे, आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये ती तिला सोडून चालली गेलेली आहे. पण बघायला गेलं तर त्या गाण्याचा पार्ट टू निघालेला आहे, म्हणजे स्टोरी अपूर्ण होती. आम्हाला हे पण माहित नाही की ते गाणं एवढं चालणार आहे आणि भविष्यात त्याचा पार्ट टू आम्हाला करायचं आहे. कमेंट्स आला लोकांचा की स्टोरी अपूर्ण आहे तुमची, गाणं खूप छान आहे पण गाण्याची स्टोरी कुठेतरी अपूर्ण राहते, की ऍक्टर्स लास्टला म्हणजे ती चालली जाते सोडून, एक लव्ह स्टोरी अपूर्ण राहून जाते, तर ते
1: कुठेतरी
0: हां ते पूर्ण कसं करायचं. तो आमच्यासाठी एक मोठा टास्क होता की या गाण्याचा, आता राजा तू म्हटलं की आपण म्हणतो ना शोले एक दास बनतो, तसा विषय होता माझ्यासाठी.
1: बरोबर।
0: हां, तर म्हटलं आता राजा तू म्हणा राजा गाणे एवढं क्रॉस झालेले पण आता त्याचा पार्ट टू कसा दर्शवायचा. तर पण आमचे मित्र आहेत सचिन डी पाटोडे म्हणून, रवी राजपूत, त्या ऍक्टर श्रावणी मोरे, हे पूर्ण टीमने ना पूर्ण जो होतला त्या गाण्यात, त्यांनी संपूर्ण असं त्या गाण्याचं स्टोरी वगैरे करून त्याच्यात लीड ऍक्टिंग श्रावणीने करून आणि त्याचा पार्ट टू केला मी, तर तेव्हा ते कुठंतरी ते गाणं पूर्ण होत आहे.
1: अच्छा,
0: राजा तुम्हाला राजा हे जे गाणं आहे ना, तुम्ही जेव्हा राजा तुम्हाला राजा पार्ट वन बघा, त्याच्यानंतर पार्ट टू पण बघा, राणी इज आहे ना परत राजा देखस तुनीच वाट, त्याच्यात पूर्ण मग ते गाणं पूर्ण झालेलं आहे. स्टार्ट टू एंड पर्यंत ती लव्ह स्टोरी जी ना तिला कुठेतरी एंड झालेलं आहे. तर इतकं सुंदर असं ते गाणं सुद्धा पार्ट टू पण 15 मिलियन क्रॉस झालेले आहे.
1: वा वा,
0: हो
1: खूपच छान, अभिनंदन. या सगळं करत असताना तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट नेमका कसा मिळतो त्याबद्दल सांगा.
0: मला फॅमिली सपोर्ट खूप येत आहे, कारण की बघा आई वडील 3 बहिणी आहेत, मला तिघी बहिणीचं आता लग्न झालेलं आहे आणि घरात मीच आहे फक्त की कलाकार म्हणून पूर्ण घरची परिस्थिती माझ्यावरती असते. मला 2017 मध्ये तसं तर वडिलांसोबत मी बँडमध्ये काम करायचो, त्यांना सपोर्ट करायचो आणि माझेच वडील 6 लोकांचा परिवार ते भागत होते आणि खूप गरिबीची परिस्थिती होती त्यावेळेस. पण अशा वेळेस मी माझं शिक्षण पण झालेलं आहे, बीएससी डीएमएलटीचं, मी म्हणजे बीएससी ग्रॅज्युएट डीएमएलटीचं कोर्स करून मी जॉब पण केला हॉस्पिटलमध्ये. पण म्हणतो ना आपण, मला प्रॅक्टिसला पेमेंट नव्हतं तिथं, तर माझं चित्त लागत नव्हतं की यार म्हटलं एवढ्या पेमेंटमध्ये भागत नाही, घरचं पूर्ण परिवार आपल्याला पोसायचं आहे. तर मग पप्पांकडनं मी 1 वर्ष मागितला, म्हटलं मला 1 वर्ष द्या, मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा आहे, जर झालं तर बरं ठीक, नाही तर मी जॉब करेल. पण ते असं म्हणतात देवाची कृपा, मी सांगणार आणि त्यांनी ते गोष्टी मनावरती घेतली, ते म्हणे ठीक आहे आमचा तुला फुल पाठिंबा आहे, आई वडिलांचा खूप मला सपोर्ट आहे. आणि 2017 पासून जेव्हा मी युट्यूब चालू केलं तर मग 4 वर्षानंतर मला सक्सेस त्या मिळाली आणि आज 2026 पर्यंत जगदीश संदेशू हे नाव गाण्यामुळे घराघरात पोहोचलं, पूर्ण खानदेश नव्हतं पूर्ण भारतात.
1: सुंदर सुंदर,
0: येस.
1: असं म्हणतात ना परमेश्वराने प्रत्येकाला कुठली ना कुठली कला देऊन पाठवलेलं असतं, फक्त ती कला आपल्यामध्ये कुठली कला आहे हे ओळखणं महत्वाचं असतं. आणि जर आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य केलं तर नक्कीच आपण त्यात यशस्वी सुद्धा होत असतो असं म्हणतात, आणि ते तुम्ही करूनही दाखवलं, खूप छान. तर हा सगळा तुमचा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासात तुम्हाला अनेक पुरस्कार सन्मान मिळाले असतील, त्याबद्दलही सांगा ना.
0: खूप पुरस्कार मिळाले मला, माझा पहिला पुरस्कार होता आयरानी साहित्य संमेलनाचा, मला पहिलाच पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर नाशिक स्टुडिओ प्रेझेंट करून मला हिरा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर उत्कृष्ट गायक पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार मिळाला आणि आता सगळ्यात मोठा पुरस्कार जो माझ्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार, चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाडके हा पुरस्कार मला नुकताच आता पुण्यात मिळाला.
1: अभिनंदन,
0: थँक्यू.
1: आणि आता पुन्हा त्याचं मिळणार आहे मला वाटतं.
0: हां, आणि परत मला अजून दुसरा पुरस्कार मिळणार आहे, परत चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाडके आम्हाला दुसरा पुरस्कार याच महिन्यात मिळतोय.
1: वा वा,
0: तर एक चांगली गोष्ट आहे,
1: चांगली गोष्ट आहे, खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपला खानदेशचा कलावंत इतक्या मोठ्या पुरस्काराचा मानकरी ठरणार हे सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे.
0: आयरणी गाणे जे आहेत ना आता खूप म्हणजे खूप लेवलला गेलेले,
1: खरंच खरंच
0: खूप जबरदस्त.
1: अहिराणी भाषा जी आहे ती खरंच समृद्ध आहे आपली, आणि एक वेगळंच गोडवा आणि ठसका आहे त्याच्यात जे आपल्या मनाला भावत असतो.
0: तुम्हाला सांगतो, तुने प्यार मा पागल बहिणी हे गाणं जेव्हा रिलीज झालं त्याच्या 7-8 महिन्यानंतर, इटलीहून एक युवती आली होती, आलिया डॉल्फ्रिनिया म्हणून तिचं नाव होतं. तिने आपल्या खानदेशी गाण्यांचा रिसर्च केला होता तिथे. तर खानदेशी गाण्याच्या रिसर्च मध्ये तिचं आवडतं गाणं तू ना प्यार मा पागल हे होतं. डीबी मराठी न्यूज चॅनलला तिचं ते इंटरव्ह्यू पण आलं होतं.
1: अरे वा.
0: तिथून म्हणजे विचार मला वाटलं की आपलं गाणं इथून इटली पर्यंत गेलं. म्हणजे विदेशात पण चालले आपले गाणे. ऑस्ट्रेलिया खूप चांगले चांगले ठिकाणी गाजलं ते गाणं.
1: खूप छान. आणि आपल्या भाषेचा अभिमान असणं हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. आणि आता बरेच असं की युथ आहे जो हॉलिवूड मूवीज कडे वळतोय, वेस्टर्न कल्चर कडे वळतोय, हे सगळं असताना तुम्ही आपली संस्कृती सांभाळण्याचं जे कार्य करत आहात त्याचं नेमकं गुपित काय आहे ते सांगा ना.
0: ऍक्च्युली मी ग्रामीण भागात असतो, वर्षी गाव आहे माझं. आणि ग्रामीण भागात असल्या कारणाने जे कल्चर आहे ग्रामीण कल्चर ते मी जपत असतो. घरात पण सेम तसंच कल्चर आहे. आणि मूळ गाव वर्षी म्हटल्यानंतर धुळे जिल्हा माझा येतो, तो पूर्ण खानदेश आमचा विभाग येतो. खरं तर आम्ही गायरेणीच बोलतो. तर मला असं वाटलं की आपली जी खानदेशी भाषा आहे, आपला जो खानदेशी जो कलर आहे तो न सोडता आपण गाजू शकतो गाणे एवढा विश्वास होता मला. आणि त्याच्यावरतीच काम चाललेलं आहे. आतापर्यंत सगळे गाणे जे आहेत ना सगळे आयरणीच गाणे केलेले आहेत. आणि एक ग्रामीणच कथा दाखवलेली आपण, जसं आपण वेस्टर्न केक आहे असं दाखवलेलं गाणं. आणि ते लोकांना आवडतं,
1: लोक
0: आपलं म्हणून बघतात ते गाणं आपलं गाणं आहे, आपली भाषा
1: आपली संस्कृती आहे. बरोबर.
0: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरतीच काम करायला मला जास्त आवडतं.
1: छान छान. तुमचे भावी प्रोजेक्ट कुठले आहेत त्याबद्दल सांगा ना. यानंतरचे तुमचे काय प्रोजेक्ट आहेत?
0: मी माझ्या चॅनलसाठी माझा जो झोनर आहे, मला लोक म्हणतात की तुझा आवाज गोड आहे. दोन झोनरचे गाणे मला जास्त सूट होतात. मी जास्त सॅड गाणे आणि रोमॅन्टिक लव्ह सॉंग हे दोनच गाणे माझ्या आवाजात जास्त सूट होतात. तर आता माझा नेक्स्ट प्रोजेक्ट जो आहे तो रोमॅन्टिक लव्ह सॉंग परत येतो. अजून मागे एक पोऱ्या तू हिरो म्हणा दिगस रे जे गाणे, ही पहिला खानदेशी गाणे जे मुंबईला जाऊन मी शूट केलेले, ते पण खूप चाललेले. एक महिन्यात 10 लाख लोकांनी बघितलं ते गाणं, म्हणजे मिलियन क्रॉस झाले. आणि आतापर्यंत सगळेच गाणं मिलियन क्रॉस आहे सगळे.
1: पण मग हे सगळं यश मिळत असताना, हे क्रिएशन करत असताना संपूर्ण टीमचा सहभाग कसा असतो?
0: मला मित्रांची खूप साथ लाभली याच्यामध्ये. सुरुवातीला मित्रांचीच जास्त साथ लाभली. मी तुम्हाला आधीच बोललो की एक टाइम असा होता की माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. बरेचसे मित्रांनी त्यांच्या आणि सुरुवात अशी झाली की मोबाईल मध्ये शूट केलेले काही गाणे मी, ज्यावेळेस पैसा नव्हता आपल्याकडे, आपण कॅमेऱ्याचे पैसे देऊ शकत नव्हतो किंवा ऍक्टर्स आपल्याला तेवढे जे डिमांड होते पैशांची त्यावेळेस आपल्याकडे तेवढा पैसा पण नव्हता. आम्ही कमी बजेटमध्ये छान छान गीतं बनवले आणि ते लोकांनी ऍक्सेप्ट पण केले. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी चांगली सुरुवात झाली. युट्यूब करून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आणि मग त्याच्यानंतर मग तसे हळूहळू स्टेप बाय स्टेप लेवल वाढत गेले गाण्यांची. आणि कलाकार पण भेटत गेले, मग ऍक्टर्स झाले, डायरेक्टर झाले. मग कुठेतरी कळालं की बाबा गाण्यात डायरेक्शन असतं, स्टोरी रायटर असतो,
1: बरोबर
0: सगळं मेकअप डिझायनर असतात सगळे.
1: खरं
0: सगळं ते मग टीम भेटत गेली आणि मग त्यांचाही साथ लाभली,
1: सपोर्ट मिळाला.
0: एकट्याची नसून मग त्यांचीही साथ लाभली बऱ्याच गोष्टींमध्ये. तेही मला गायडन्स करतात, आमची प्रोडक्शन टीम असते.
1: सगळ्यांचा सपोर्टमुळे हे सगळं शक्य होतं. तर आजची जी युथ आहे ते बरेच या क्षेत्राकडे येऊ इच्छितात, कंटेंट क्रिएट करू शकतात, किंवा त्यांनाही इच्छा असते की आपणही फेमस व्हावं, व्हायरल व्हावं. तर मग त्यांना तुम्ही नेमका काय सांगाल?
0: कलाकार जन्माला येत नसतो, कलाकार घडत असतो.
1: अगदी
0: बरोबर. पण मला असं वाटतं की आता जे जनरेशन आहे, बरेचसे लोक कलाकार असतात पण त्यांची कला त्यांना आता आमच्या वेळेस काय होतं, आम्हाला प्लॅटफॉर्म नव्हता. आम्हाला नंतर कुठेतरी युट्यूब प्लॅटफॉर्म मिळाला, आम्ही खूप ऑडिशन दिले. पण आता काय ना, आता तुम्हाला सोशल मीडिया हा इतका बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, तर तुमची तिथं कला तुम्ही तिथं दाखवू शकता. ज्यांच्याकडे आहे ना त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट हे असेल. युट्यूब झालं, कंटेंट क्रिएटर झाले, रिस्टार झाले सगळे.
1: पण त्यांनी कुठली पथ्य पाळली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे नेमकं रील क्रिएट करत असताना?
0: आमच्या वेळेस तर मी तुम्हाला बोललो, आमच्या वेळेस तेव्हा सामग्री उपलब्ध
1: नव्हती.
0: पण आता सगळं उपलब्ध आहे. गिमिल उपलब्ध आहे तुम्हाला, मोबाईल उपलब्ध आहे. तुम्ही घरात बसून पण एक रील क्रिएट केला ना तर तुम्ही रातोरात स्टार बनू शकता. पण तुमच्यात ती चिकाटी पाहिजे, तुमच्यात ती कला पाहिजे,
1: कन्सिस्टन्सी पाहिजे की मला करायचंय आणि तो सगळं आवड पाहिजे. आवडीतून सगळं निर्माण होत असतं.
0: आणि कलाकाराच्या डोक्यात एकच विचार असतो की बाबा मला उद्या काय करायचंय, त्याची तयारी मी आजच करून ठेवतो. येस,
1: प्री रेडी सगळं असावं लागतं. आमच्या श्रोत्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल?
0: श्रोते हो, धन्यवाद. आणि बघा माझे रसिक मायबाप जे सगळं आहे आणि मायबोलीवरती प्रेम करणारे 9.5 लाख जे सबस्क्राईब झालेले माझे चाहते सगळे रसिक मायबाप, तुम्ही असं जे मला प्रेम देतायत, पुढे जाऊन असंच मला प्रेम भेटत राहो. आणि आता आयरणी मायबोलीसाठी सेवा करतोय, भविष्यात अजून मला मराठी इंग्लिशसाठी जर पुढे चालून जर संधी मिळाली तर नक्कीच मला तिथं पण काम करायला आवडेल.
1: वा वा, सुंदर सुंदर. जाता जाता तुमच्या एखाद्या गाण्याची, तुमच्या आवडीचं गाणं एखादं.
0: तुना प्यार मा पागल म्हणतो कारण की ते गाणं आहे. रातला झोपू तरी तुनी याद ये, दिलला उठू तरी तुनी याद ये, तुना भास भय मला आजूबाजू, काय करू नाही करू मला सांग ये, तुना प्यार मा पागल वैनाय, तुना याद मा पागल वैनाय, तुना प्यार मा पागल वैनाय, तुना याद मा पागल वैनाय.
1: क्या बात आहे, एक वेगळाच बाज असतो या सगळ्या गाण्यांचा आणि ते तुम्ही छानपणे प्रदर्शितपणे करत असतात. खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी कार्यासाठी सुद्धा, आणि आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी गप्पा केल्यात, त्याबद्दल रेडिओ मनभावांतर्फे मनस्वी आभार.
0: थँक्यू सो मच, थँक्यू सो मच.

नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. वो फिरे नाही आते, काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी. वो फिरे नाही आते, आयुष्यभर अगदी कशीही कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्यभर आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्वीकारतो आणि या राम रगाड्यात ती एकाएकी हरवून जातात. आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित संपर्कापलीकडे पोहोचलेली असतात. मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असूनही मीच का या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणाएकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरी आपल्यालाच येऊन बिलगणारी हीच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमान काळात ठेवायला हवं, संपर्कात राहायला हवं. अहो, वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना. तो संवाद अविरत चालू राहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन, एखादा मेसेज, नाहीतर स्वलिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोचवायला हवं, हो ना. आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात, नियती नावाच्या देवीने आशीर्वाद देताना प्रसाद म्हणून भरभरून वाटलेल्या. त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्णकाळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळसुद्धा तुम्ही उपभोगत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच, कारण तो काळ किंवा ती माणसं परत येत नाहीत हो. वो फिर नहीं आते ही अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्त्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं मीपणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून पुन्हा निरकून पाहायला हवीत, हो ना. त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली की ती परत येत नाहीत हो. गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं ना की ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंद वर्षाव करणारी ही माणसं फुलाची पाकळी पाकळी वेचावीत, अगदी तशीच वेचायला हवीत, हो ना.

माणसं ही अत्यंत महत्त्वाची असतात, त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं. ओळख जितकी जुनी तितकी मैत्री घट्ट होत जाते, नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं. अनेक तर्कवितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात,

आपल्या सगळ्यांचंच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही, कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याला सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे, पुढे जायचं आहे, ठरवलेलं ध्येय गाठायचं आहे, आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायची आहे. पण ती चौकट उभी करताना, पुढे जाताना गवसलेली ही आपली माणसं, आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंड भरून कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कोणीतरी हवं ना? नसेल तर खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्यासोबत आलेली सुबत्ता, सगळंच मातीमोल ठरेल, नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडं कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसंसुद्धा कायमची आपल्याशी बांधता आली पाहिजेत, आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच. उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं. तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी, सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची. सच कहा है ना किसी ने,

0: विद्यावाणी, आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक